0: आणि काविस मुलिंग आ गेम शोए
1: लवफीता लवफीता
0: मी लवफीता मजा माहौलेग कुट्टु मेंनेती फोरिगत लवत कायको
2: म्यूजिक चेंज म्यूजिक चेंज
1: हम एकनी नुव दिहे के मेगाहर्ट्ज दिवे एफएम
3: अरे अभी तो पार्टी शुरू हुई है
0: ಅಂಗರ್ ಧೋಗೆ ರೇಗಡು ಅಗ್ಗಡಿ ಫಣರಾಗ ಸ್ಟುಡಿಯೋ ವಾಗುತು
4: ಮೀ ಮಾರಿಯಂ ಮಶ್ಫಾ.